0: नाहंकारता प्रबुदीपकारता महा प्रबुदीपकारता हि केवलम् ओम शांति शांति शांति ओम शलकपुर जी महादेव की जय। देवादिदेव देवेश्वर महादेव की जय। श्रीदीप नारायण भगवान की जय। हिंदू धर्म सम्राट परमहंस स्वामी श्री माधवानंद प्रजी सद्गुरुदेव भगवान की जय। विश्वगुरु महामंडलेश्वर परमहंस स्वामी श्री महेश्वरानंद प्रजी गुरुदेव की जय। Salutations to the cosmic self.
1: Pozdravení vesmírnému já.
0: Salutations to Shri Lakpurji Siddhapit Parampara.
1: Pozdravení Shri Alakpurjiho Siddhapit Parampara.
0: My dandavat pranam to our beloved Gurudev, His Holiness Vishwaguru Mahamandaleshwar Maheshwaranand Puriji.
1: Moje uctivé pozdravení jeho svatosti Vishwaguru Mahamandaleshwar Paramhansovi Svamijimu.
0: Om Namo Narayan and Hari Om to all the sannyasis.
1: Om Namo Narayan and Hari Om všem sannyasinům.
0: Good evening and Hari Om to all of you present here and watching through Swamiji TV.
1: Dobrý večer vám všem, kdo jste tady přítomní a kdo se díváte přes Swamiji TV.
0: I had already my part in the morning, so today in the evening we will talk.
1: Já už jsem měl přednášku dopoledne dnes, takže je řada na Vivek Purijim.
0: But you know we can't skip this.
1: Ale víte, že nemůžeme vynechat tady to učení.
0: So we will do this and then we will see what Vivek Purijim will give you.
1: Takže napřed tohle.
0: Shri Gurubhyo Namah Hari. Oka etabhyam guru bhakti dabhyam vairagya samrajada pujanabhyam Namo Namah Shri Guru Padukabhyam Kavitva Varashini Shakarabhyam Daurbhagya Davam Buddha Malikabhyam Duri Kretanam Ravipatitabhyam Namo Namah Shri Guru Padukabhyam Nataya Yo Shri Patitam Samiyo Kadachidapya Sudaridra Varya Mukascha Vachas Patitam Hitabhyam Namo Namah Shri Guru Padukabhyam Nali Kanikasha Padahritabhyam Nali Kanikasha Padahritabhyam Nali Kanikasha Padahritabhyam Nali Kanikasha Padahritabhyam Nali Kanikasha Padahritabhyam Nali Kanikasha Padahritabhyam

0: ताभ्याम नानाविमोहादि नानाविमोहादि नानाविमोहादि नानाविमोहादि नानाविमोहादि नानाविमोहादि नानाविमोहादि नानाविमोहादि नानाविमोहादि निवारिकाभ्यां निवारिकाभ्यां निवारि निवारिकाभ्यां निवारिकाभ्यां निवारिकाभ्यां निवारिकाभ्यां निवारिकाभ्यां निवारिकाभ्यां नानाविमोहादिनिवारिकाभ्यां नानाविमोहादिनिवारिकाभ्यां नानाविमोहादिनिवारिकाभ्यां नानाविमोहादिनिवारिकाभ्यां नानाविमोहादिनिवारिकाभ्यां नानाविमोहादिनिवारिकाभ्यां नालीकनिकाशपदाहृताभ्यां नानाविमोहादिनिवारिकाभ्यां नालीकनिकाशपदाहृदाभ्यां नानाविमोहादिनिवारिका नमज्जनाभीष्ट नमज्जनाभीष्ट नमज्जनाभीष्ट नमज्जनाभीष्ट नमज्जनाभीष्ट नमज्जनाभीष्ट नमज्जनाभीष्ट नमज्जनाभीष्ट ततिप्रदाभ्यां ततिप्रदाभ्यां ततिप्रदाभ्यां ततिप्रदाभ्यां ततिप्रदाभ्यां ततिप्रदाभ्यां ततिप्रदाभ्यां नमज्जनाभीष्ट ततिप्रदाभ्यां नमज्जनाभीष्ट ततिप्रदाभ्यां नमज्जनाभीष्ट ततिप्रदाभ्यां नमज्जनाभीष्ट ततिप्रदाभ्यां नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्यां नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्यां नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्यां नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्यां नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्यां नालीकनिकाशपदाहृदाभ्यां नानाविमोहादिनिवारिकाभ्यां नमज्जनाभीष्ट ततिप्रदाभ्यां नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्यां नालीकनिकाशपदाहृदाभ्यां नमज्जनोहादिनिवारिकाभ्यां नमज्जनाभीष्ट ततिप्रदाभ्यां नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्यां. So, for those of you who are writing, please write.
1: Kdo si píšete, tak si prosím pište.
0: Salutations to the sandals of my guru.
1: Pozdravení sandálům mého gurua.
0: Salutations to the sandals of my guru.
1: Pozdravení sandálům mého gurua.
0: Which attracts us.
1: Který nás přitahuje.
0: To lotus-like feet of our guru.
1: Které nás přitahují k lotosovým nohám gurua.
0: Which attracts us.
1: Které nás přitahují.
0: To lotus-like feet of our guru.
1: K lotosovým nohám gurua.
0: Which cures us.
1: Které nás